गरे ने दादा रे गावे नि दादा मामा गरे सा नि नि दा मामा गरे रे गरे ने दादा सा रे गावे रे गावे द गा गा